शंभो महादेवा शंभो महादेवा शंभो महादेवा शंभो महादेवान्नु सोल्लिट्टे आलयत्तुल नुझ